गागा दे सा धा धा पा गा गागा दे सा धा पा गा दे सा सा लिखो गागा दे सा धा धा पा गा गागा दे सा धा पा गा दे सा सा करो गागा दे सा धा धा पा गा गागा दे सा धा पा गा दे सा सा गागा दे सा धा धा पा गा गागा दे सा